ശരി അങ്കർ സൂർമേ തി കണ്ടു അങ്കർ മെട്ടേന മാനോയിത്തേ ഭക്തരീത്തെ ശേര പിന്തേന കട്ടെ പാനീജത്തെ ആഖദേന മന്ദരേന താരുജത്തെ. हेलो फ्रेंड्स, वेलकम टू डोगरी रेडियो. मैं हूं तुंदी आरजे नेहा शर्मा दिल्ली थमा. ते जड़ी सार लाइना मैं सुनाईया ना मैं आपू गे लिखिया ना मेरे डुगर प्रदेश दी शान आस्ते. ते तुसे पता मेरी डुगर प्रदेश दा नाम जम्मू किया पिया, ये मैं तुसे दसना है अज. ते पहले तुस सुनो अज दे एपिसोड दा पहला मिठा हरा गीत, ते ओदे बाद मैं तुसे दसनी आ मेरे जम्मू प्रदेश दे नां दे पिछे दी कहानी की है, ते मेरी चार लाइना जो मैं लिखिया ना एदा की सिग्निफिकेंस है. ते आओ पहले सुनिया पहला गाना.

आमचा महाराष्ट्र. कोणाचा म्हणून काय विचारता? अहो छत्रपती शिवरायांचा. त्यांच्या कितीतरी कथा ऐकत आपण लहानाचे मोठे झालो ना. बाबासाहेब पुरंदरेंनी तर त्यांच्या भाषणातून साक्षात शिवकलाचं दर्शन घडवलं आपल्याला. ही मराठी माती संतांच्या वाणीनं आणि त्यांनी दिलेल्या अध्यात्माच्या शिकवणीवर पोचली गेली आहे. संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत नामदेव किती नावं घ्यावीत. घराघरातून आजही दिसणारी गाथा आणि ज्ञानेश्वरी त्याचीच साक्ष आहेत की. आणि इथल्या नद्यांचं पाणीही विलक्षण गोड बरं. इथल्या मराठी मनासारखंच. काळी कसदार माती, नारळ, आंबे, फणस, संत्री, चिक्कू आणि अंजीर पिकवणारी. इथला शाळू, हरभरा, गहू, आंबेमोहर, तांदूळ, आहा काय चव आहे इथल्या पदार्थांना. या मातीनं लोकविलक्षण द्रष्टे ज्ञानवंत कीर्तिवंत घडवले. सचिन तेंडुलकरच्या बॅटनं तर आबालवृद्धांची मनं जिंकली. किती वर्णन करावं या मराठी मातीचं, या महाराष्ट्र भूमीचं. प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा त्याचा.

हॅलो फ्रेंड्स, मी अंजली. उन्हाळा, हिवाळा आणि पुन्हा पावसाळा असं निसर्गाचं ऋतूचक्र फिरतच असतं आणि आपणही त्यानुसार स्वतःला ऍडजस्ट करतोच की. असेल त्या परिस्थितीत आनंदानं जगायचं हेच तर सूत्र आहे आपलं. आणि त्या त्या ऋतूनुसार वेगवेगळे सणवार, उत्सव, प्रथा, परंपरा आहेतच आपलं मन रमवायला. आज सहजच आठवलं ते लहानपणी पाहिलेलं, अनुभवलं आणि मध्ये मध्ये लुडबुड करून एन्जॉय केलेलं चैत्र गौरीचं हळदी कुंकू. उन्हाळा मस्त तापलेला असायचा बरं. वसंत ऋतू बहराला आलेला. कोवळ्या लसलसत्या पर्णराजीनं झाडं नटलेली. मोगऱ्याचा सुगंध तर वेड लावणारा. अशातच आई गौरीला छोट्याशा पाळण्यात बसवायची. चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाचा घाट घातला जायचा. घरोघरी आमंत्रण जायची. गौरीच्या पुढे सुंदरशी आरास, हिरवे डोंगर, परातीतलं चिमुकलं तळं, त्यात पांढरी शुभ्र कांद्यांची कमळं, सुरेख रेखलेली रांगोळी, खरबूज कलिंगडाच्या कापीव कलाकुसरीनं ताटं सजलेली, करंजा, लाडू, चकल्यांच्या थाळ्यांनी देवी पुढे जागा पटकावलेली, स्वयंपाकघरात केशर वेलची युक्त थंडगार पन्ह, कैरीची खमंग डाळ, ओटी भरायला भिजवलेले हरभरे, सगळी जय्यत तयारी. संध्याकाळ झाली की शेजार पाजारच्या सगळ्या बायका नटून थटून हळदी कुंकवाला यायच्या. त्यांच्या बरोबर परकर पोलक्यातल्या त्यांच्या लेखी पण.

काय मंडळी, कसे आहात? आपल्या रोजच्या जगण्यात नातेवाईक मित्रमंडळी यांचं फार महत्वाचं स्थान असतं ना। जिव्हाळ्याच्या मैत्रिणीशी, मित्राशी, धाकट्या प्रेमळ बहिणीशी, मोठ्या भावाशी, वहिनीशी पोटभर गप्पा झाल्या की कसं बरं वाटतं, मन हलकं होतं आणि नकळतच एकमेकांकडून कितीतरी दिलं घेतलं जातं। थोडाफार रुसवा फुगवा असतो कधीतरी, पण तो असायलाच हवा ना, पदार्थाची चव वाढवणाऱ्या मिठाच्या कणी इतकाच। पण खरं सांगू, आपले खरे खुरे मित्र असतात ती पुस्तकं। स्वतः जवळचं ज्ञानभंडार तुमच्यासाठी खुलं करून कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करणारा मित्र म्हणजे ही पुस्तकं। कधी थकले भागले असाल, शिणले असाल, त्रस्त असाल, तर आपल्या लाडक्या पुलंचं कुठलंही पुस्तक उघडा। असामी असामी मधल्या धोंडोपंत आणि नानूच्या गमती वाचा। बटाट्याच्या चाळीतले त्रिलोकेकर शेठ, राघुनाना सोमण, अण्णा पावशे, कोचरेकर मास्तर यांच्या धम्माल भ्रमण मंडळाची तुम्हीही सफर करा। अपूर्वाई आणि पूर्वरंगच्या अनोख्या रंगात रंगून जा। व्यक्ती आणि वल्लीतल्या नारायण, नाथा कामत, चितळे मास्तर, पेस्तन काका, नंदा प्रधान यांच्याशी मैत्री करा। गणगोत मधल्या दिनूच्या भाबड्या करामतीत रमून जा। रावसाहेबांसारख्या जिंदादिल मनस्वी व्यक्तिमत्वाची ओळख करून घ्या। तुमच्या साऱ्या व्यथा, सारा शीण, थकवा सगळं काही घालवण्याची आणि तुम्हाला एकदम फ्रेश करण्याची जादू आहे आपल्या पुलंच्या, अर्थात आपल्या लाडक्या भाईंच्या लेखणीत, अर्थात पु ल देशपांडेंच्या। तुम्हीही अनुभव घेतलाच असेल म्हणा।